वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु।

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

संगी प्रमाते नमो भान भाने नमो मान माने नमो चंद चंद्रे नमो भान भाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत नृत्य नमो नाद नादे नमो पान पाने नमो बाद बादे नंगी नामे समस्ति स्वरूपे प्रवंगे प्रमाते समस्ति विभूते कलंक मनाने कलंकी स्वरूपे नमो राज रवेश्रम परम रूपे नमो जोग जवेश्रम परम सद्दे नमो राज रवेश्रम परम विद्दे नमो शत्रपाणे नमो अस्त्रमाणे नमो परम ज्ञाता नमो लोकमाता